की जय। Take water, sprinkle around the fire. ॐ अग्नि मीले प्रोहितं यज्जस देवमचुजं होता रत्नकात्मं सांदल गोतित्पद्मे हा गक्ष इहा तिष्ठ इति स्थापयेत्। ॐ तत्सत्। Right. Every time I say swaha, you will say swaha and offer a little into the fire. Om swaha. Om bhu swaha. Om